Samigin samlo sanjitra yakthungmare kuiklahemo ponno ba samigin samlo akhet sumlabatse akhen khepse khepse loresang lungmenang pohim chure alani bhagra sakthimi ba thimbe in safa siknapsumang en ba sapching khepsum en ba sapching den thamingwa protecting plants protecting life on international day for plants health khepsumang sikumningwa larumlo कन युनाइटेड नेशन रे फारसे चोगु इसि थिकनेट मि लाबा तोंबेधकमा काप योंगेबा येन इक्लिंगसा यांगदुम सामदांग इक्सा खामबेकपा यापमेरे सोवा पिमासिपुंग केराबा वा सोवा यापमिहा पिमासिरे आखिरिक इक्लिंगसाहा तांगसेप चोकमासि सिंसारेन यांगदुम सोन आखिरिक चोकमा केराबा सामदांग सिकुमनिङवा पिमासिपुंग कुनुम लेक्सिंगवा दुखेवा सुलिक चोकमा biodiversity tangsep nu yangnim ren omet chok mara yangjik thobo phoma keraba wa ani himmon nu singsaren yangdum mo soknim chok mara pe mele phangi pang yet chikap wa ani menchamgen yapmire hinging se alamben simbung lam khodet yammo yet chikap wa ani tok ajam lam khenang simbung singsalami khodet hekerike ani likop kap wa yaja yarin सिक्चेन थाबानु तुकमा सकमालाम तोंबेधकमा इमोक मेजोकल मेवा अनि केरेकले कुजानु चेंगघम बहा चामापुंग कन पुंगमारेन लागि